0: മേരേ ബ്രദർ കി ദുൽഹൻ. ഈ ചിത്രത്തിൽ രാഹത്ത് ഫത്തേ അലിഖാൻ പാടിയത്. ഗാനരചന ഇർഷാദ് കാമിൽ, സംഗീതം സൊഹൈൽ സെൻ.
1: रामपुर मेरठ और इटावा से संगीत है सोहेल सेन का, बोल है डॉक्टर इरशाद कामिल के. पेश करते हैं हर आशिक के दिल को कुरेदने वाला गाना, कैसा ये इश्क है अजब सा.